0: कट
1: एंड एक्शन. फोन बजेगा, रुको रुको रुको, फोन बजेगा.
2: पॉइंट इज पेकर, पॉइंट इज पेकर, पॉइंट इज पेकर.
3: थ्रो द पेपर.
4: I'm scared.